0: Naben ayum ten tekena ba probria duren moni purti ondo juri ko sarido saritege abu sabin probria susun duren sabin alag-alag res taine ondo enria rasau kuis alagat karo enleka ge na ba probria duren ba yum keda moni purti ondo juri ko nen durang chenam ela ayarpa noling ela dara bentana abu bepta jagar re tising mena chi ayar do kuatan ko ge espure se la ye lije sutui ko sabin lekana ko baiye men do na de inka do bano sabin kuwa ya kui sabin ko abu niya darji paiti paiti tebo chine mente chi sabin jake abu nen desum re nala nokri dukanamo ando anasul hora chi swa rojgar lagi da abu sabin lekan paite bu paite tabo mar enda dabo ayum reya
1: किनायते ची लीजिए सिलाई किनायते अपना दुकान चलाओ किया थे उन दो माई ऐसु बनी असुरंतिया हो रहा है इतवा खड़ा मारे न तबु अयुम ले या आखिर ये उनोरुम को मार अबे ना उनोरुम जगरा यार ते अलिंग पे तबे मार जोहार के
2: मार साबेन को जोहार के अलिंग एलुतुम तो सोनी बिरुवा अलिंग तो ना अलिंग ता दुकान लिंग खुला होता ना
1: या
2: Lili marjare.
1: Acha.
2: Alingo ye nikagiling eto ba kina private rege mele yeah. Ba wa. Melika sarkari kore to kaling eto kina private rege ling eto kina. Tata pare mele te ba wa dukan rege.
1: Dukan
2: rege nikage ay nikage ko kulal da tibite ko enda ale ja par rege tai kendra to enta alingo enta rege ling eto kina.
1: Acha.
2: Enda eto kina ling aling 1.5 saal pura ling eto kina.
1: 1.5 saal na ban.
2: Iya. Acha. 1.5 saal ling eto kina. Ondo ek do mahine to kage mele te ba wa. Eto kina ling 6 mahine ente neka hard experience lege.
1: Iya.
2: Ek saal ling eto kina ando. Akin te rege tai kete.
1: Tai kete.
2: Tai kete.
1: Acha.
2: Ling eto kina. Ente didi jo ae imine kosis ya si silke ye silai dia ko silke ye te ko ae ta ate ke sabena aling eto kina.
1: Acha.
2: Ente na a sini emene te ko ba o alingo inka jana ko pure to kaling parao ke ente te ando.
1: Iya.
2: Sini aling mene te ko ba o eto wakan isep te to sama te to kaling tain te aling namtena alingo joko e kosis te al tai kente.
1: Iya.
2: Ayan to dai mene tena acha dukan bu kulang nam eto wakan te to wa arga inka e tero lije ko to huju gi ya.
1: Iya.
2: Huju ten gi ya ente dukan bu kulang wa mre to sangge lije ko huju.
1: Ente nina tondo aye bi e juga parwa kan nang acha la ya tika.
2: Kage. Aye bi e abena interest mina arga to atwi pase tero ben eto dai ye. Atwi pase tero yo. Tikiro yusan ke te piji ke te ya jana ben impa parwa to ben parwa kan re yo.
1: Iya.
2: Mente abena interest mina to atwi pase tero ben eto dai ye.
1: Iya iya.
2: Kali aben hindi all ko ben adahan sa impa sa eton siya ka mina ka mina agiya. Kaya agar yusin bu complete liya, inter bu complete liya, menti ya to kage. Kada ato yung past kere, eto dahiya menti ya. Apna interest mina arga.
1: Iya, parawakan ko to ti te ko olya.
2: Iya.
1: Ando sila yung machine da to kata te olete hubawa.
2: Kata te olete hubawa. Ay na, chine yung meli ya. Eto kaya to apna interest ekto tayin tiya dorkar na nito.
1: Iya, iya.
2: Ama suku senang bana orto lo jana oka meto tai oka de suku mina enna to eto gian
1: acha nen sailai eton lagi do chimin po isa lagawa
2: iya private do aling do ling eto ken te do ondo o inten te 300 ke te ling emetai kina
1: iya
2: dana sarkari pe te eton ko do sama ko te ko eto ko tana
1: sama ko te ko tana
2: sama ko te ko eto ko tana ondo na a chine mina mandi ku ku sama na aku ima ko tana dia
1: iya
2: iya
1: Iya mendadak open tak ada bani ku eto kuwa ina aja lele tu at karwa.
2: Iya.
1: Iya.
2: Eto tu saben tak ada bani kiku eto kuwa.
1: Iya.
2: Nanti apa na a eto nanti a masa bani itu pada kosis bani itu kosis itu saben tak ag eto kuwa.
1: Eto kuwa kecil.
2: Saben tak ag eto.
1: Nda aben nak tu eto kena tu cikan aja nak aku bensilai itu.
2: Saben na alika menti aku ikon kuwa a.
1: Iya.
2: And blouse kuwa, suit kuwa, nighty, samiz, school dress. प्लाजो ना जितना के लेडीज को आइटम जान आगे तुसिंग दिया एक से एक मिना ना
1: मेरा
2: को साबन
1: मैंने ते बो का
2: या आपको सिल्क को रासा इनका लिंग सिलाई को आपको आ
1: या
2: ये ऑर्डर सिल्क ताई ने इनका मन दिया
1: इंदा जो का दो जो का को
2: आलिंगे
1: अपन के का
2: आलिंगे लिंग जो का को
1: इंदा इना चिल्क के बने तो करना दो
2: इनांदो चेस दीदी ते को आयार को एतो लिंग कोंटा लिंग एतो किना निल का को napu idi gini nilka ko iya ayar te inci tep kolel eton tia ene te cilke idi tia ako ina ko saben ako ko eto tal
1: eto tal ene kati iya
2: ene na daling eto ket te daling te galing napu
1: iya iya iya iya pan juga eton tia awas kedur karena mendo ina te pura edo en liji e hati a katin gi ako mina ina hati kita bentuk pada
2: ina
1: iya
2: cilke daling eto ke dalam dia
1: iya
2: kirken meni ana do dite ko eto ke ling ayar do liji eto fast to ka ko eto ko ayar do theory ko jana ko practical ko eto le ko ene te liji eto direct to ka ko cutting ichi ko menti ya paper re ayar tele cutting le ya paper le cutting le ya ene te ina do tin bar cutting ke te jana do liji re drawing ichi ko le uske baad liji le cutting ichi ko
1: enda paper re ayar te hat juka le to ba
2: iya hat juka iya na nama kan re do paper re ge hat eto le no te ba
1: aja aja
2: iya racam eto le no te ba
1: iya
2: iya direct liji re ge racam ringgay re nama-nama liji ko karabo ache
1: karabo iya iya enda abin da chimin do ben karabo kada inga
2: na eton tai ken to maya sari ko 3 4 tu ling karab ket ge karab ket ge ni ente ko de ko sling nam ket ge enrio ente uare lije to jan i de bana mata ait ge ko de ling nam ke da enrio na de ling eto ke to thik ge ling anda ja ling ka ina to no mi sem se to karab ge eton tan de jimin em karab e min bani eto pa men te
1: en bani eto ke ji
2: iya na de ling karab ke da kan eto na nil kan bai ke da ikan bai ke da na lo kanya kan eto na men ti ato kabu ulu
1: kahuru
2: itu bau karena kita mau cimin imin ina tu ayar pa brown tia lagi ge ina tu karabu ka
1: aja ina tu kiring halure wa kati
2: kiring halure iya
1: iya ina tu na neleka ben eto kada na te dukan ben kelo ke tia ben sanang bayi jene endo nen misin ko do cimin kono
2: misin ko misin do ayara hisep te do 4500 ko te namo tai kina na do 6000 7000 चिल्के मशीन रे ये कंपनी ताईने इनका ना जो छोटा मशीन तो मारांग मशीनो ताईने
1: या या
2: मारांग मशीनो ताईने इना तो कुआ हमको पूरे को सेल आई जैसे जेंट्स टेलर करे ताईने
1: या
2: एंड द मीना तो अब तो लेडीज टेलर आइन दो छ एंड द लेडीज टेलर तो हुडिंग मशीन करेयो चलाओ
1: हुडिंग मशीन ते चलाओ
2: या हुडिंग मशीन तेयो चलाओ
1: इन द मिडो
2: मिडो मशीन रे ना तो 6500 7000 का गनो
1: इनका गनो तना गच ada cimin juga mesin kering tere
2: mendo dokan chalao
1: iya iya
2: ya tin puru ge chalao ek jan te agar em giten da do ek jan taino do jan tain riyo
1: iya
2: tin puru ge tum piko mesin
1: iya
2: ek tu do thul ka silai mesin ese and interlock te mesin ko taine
1: iya
2: ina ko to aur kali gidi tere aling do ninta do ne na puru din do kawa ta dokan khula tak tiya dhai sal ba tana
1: dhai sal ba
2: tana iya dhai sal do sal adha lekar ge ba tana puru do kawa
1: अच्छा अच्छा
2: ए
1: मेंदो नीना तो सिलाई ती अपाय तो बानी तो बानी है मेंदो नाला तो चली के नाला
2: नाला ठीक के नाला ओ
1: या
2: बणी के मेंते चला या ते सु बानी
1: के या या
2: या पुरसद के काना मो दुखती आगे ती ती आको पुरसद काना
1: अच्छा एंड द मुसिंग रे छी मेन बन सिलाई है
2: मुसिंग रे दो जोड़ा
1: दो जोड़ा
2: या दो जोड़ा अपन रे आ दो जोड़ा आधा इनका
1: सलवार सूट
2: या नेल का ना अनिल का लिंग गोटा गोटा ती आपको दो जोड़ा के नेल का माही ते को जो फिटिंग ती आपको को अगु ही जाना को एन को रे समय को ये और तो दो जोड़ा के भाई
1: अच्छा
2: एन का
1: माने चाचा अकन ती आपको को इन को अगु ही
2: या नी को माही ते को ना चिन के तेंगु के ने को इनका को हुजु बेर तो समय एन को रे से और तो दो जोड़ा के भाई हुआ
1: ना को दका
2: या इनका का को हुजु बेर तो तीन जोड़ा भाई हुआ
1: भाई हुआ
2: या
1: अच्छा
2: ने निल कनावन बाल बाल तना मेंते इमिन और वो कांचे लई मिनो तो दो जोड़ा के लई
1: दो जोड़ा के भैया बच्चे
2: इमिन बाल बाल तना और जो को सुए नो ते से लई मिनो
1: या या मेन द ना द मी जोड़ा रे द चिमिन गनंग द बने रथना
2: या ने का सूट को द 300
1: 300
2: या ना अनिता आप इमिन टाउन एरिया तो काट ओ तंते द
1: 300
2: के टाउन पे तो 350 400 इनका कोई दीतेने
1: इन द लीजिए अबन के मकवाची
2: एनका गे आको को अगुजे लिजे दो
1: या
2: बाई ती आ नेल का बाई लिंग पे इनका बाई नाला सुवे 300 लिंग
1: नाला सुवे 300
2: पे या नाला सुवे
1: अच्छा एन दो जड़ा बाई और का जीर दो ना 600 टका नाला मरे
2: या एक दिन रे
1: या
2: या
1: मेन दो ओपन मशीन को बन हासु जन रे दो
2: हासु जन रे दो लिंग मतलब फिल के लिंग मैंने ना दुकान खुला तब तो एन मशीन दो काको एडिट भी है अच्छा
1: या या
2: ना तीसिंग ना निना लिंग पाई थे ना ना तीन दिन चार दिन बाद कोई डी
1: अच्छा अच्छा
2: एंड लहसुन रो जान दिक्कत दो बनो
1: बनो कच्ची
2: बनो मारो ना दापना तो कांतना tabiat ko kharab lina mate kaling bai dei de mita ko to kako kaji
1: kako kaji ando okoy a opona tikene tene minti ada chili ke ban atkaria
2: en silik kuling katawa ko
1: katawa ko rasido
2: mina rasido mina
1: acha acha and aben mai te ko tara ben eton ti ako sanang da ban eto ko tana tiga ge
2: eto ko tana ling
1: eto ko tana ban
2: eta ko tana ling
1: acha chimeli ka mai te ko eton tana
2: na to tin jen ge ako pure da mangko alingo sumai ko kaling na me ya
1: iya
2: eto tin jen ge ako na da eton tan ko
1: iya na ka jile ka school le padaw ro to hon pakor tul kitab ko ako he ಎಂದಂದ ನಿನ್ನದು ಎತ್ತಂತಂದ ಚಿಲಿಕೆ ಗಲ್ತಿ ಕೇದವು
2: ಕಾಗೆ ತಮ್ಕೋದು ಅಲಿಂದ ಕಲಿಂಗ್ ತಾತಮ್ಮ
1: ಇಯ
2: ಮತ್ಲಬ್ ಹಲ್ಕ ಕಕ್ಕ ದೈ ತೆ ಕೋದ ಕೊಂತ ಸಮಜಾವ್ ಸಮಜಾವ್ ತಲಿ ಮುಕುಂ ಚವ ತಲಿ ದಂಕಾವ್ ನೋ ಕೋಗಿಯ ಇಯ
1: ಅಚ್ಚ ಇಯ
2: ಎಂತಾಗೆ ಅಲಿಯ ಕೋ ದಂಕಾವ್ ನೋ ಲೆ ಲೆಗಿಯ ಮೆಂತಿಯ
1: ಇಯ
2: ಪಾಂಚ್ ಛೇ ಬಾರ್ ಕಜಿ ತೆರೋ ಕಪೆ ಸಮಜಾವ್ ತಿನ್ನಿ ಕಜಿ ಬಿಯ ಮೆಂತಿಯ ಕೋದ ಕೋ ಕಜಿ ಲೆಗಿಯ
1: ಇಯ ಇಯ
2: ಇಯ ಅಲ್ಲ ನಿಲ್ಕ ಸಿಲೈ ಕೆ ಕೊರೆ
1: ಯಾ
2: ಖರಾಬ್ ಕೇರ್ದ ಕೊ ಗೆಲ್ದೌಲಿಕ ಕೊರಾ ಉಚಿಲಿಯ
1: ಕಚಿ
2: ಎಂಡ್ರಿಯೋ ಸಿಲೈ ಪಿ ಕೊ ಮೆನೆ ಯಾಲ
1: ಯಾ
2: ಇಂಕಾ ಗೆ ನಾ ಅನ್ಯೋ ಇಂಕಾ ಕೊ ತನ
1: ಯಾ ಅಂತ ಲಿಜೆ ದ ಕೊ ಅಗು ಜಮ್ ತ ಬೋ ಅಚಿ
2: ಯಾ ಅಗು ಹಿ ಕೊ
1: ಅಕೊ ತೆ ಕೊ ಅಗು ಹಿ ಕಾ
2: ಅಕೊ ತೆ ಕೊ ಅಗು ಹಿ ಜಾನಾ ರ ಕಾಕೋ ಕಿರಿಂ ದೇ ಇತೆ ಲೋ ವಾರೆ ಪುರ್ನೆ ಲಿಜೆ ಕೊರ ಸಾರಿ ಕೊರ ಜಾನಾ ಕೊರ ಎತನ ತನ ದ ಚಲಾವ
1: ಚಲಾವ ಕಚಿ ಅಚ್ಚ ಅಚ್ಚ ಟೀಕಿ ಅಂತ ದ ಅಬೆನ್ ಪಾಯತೆ mai te ko neleka aben silike ben eton tana te ja ben aben te ben asulen tana ben katati di kajir do aben te ben tingo kren tana he
2: eh
1: endo ina ko chilike sujao ben ma kuama mai te
2: keling eto wa kana inka mai te ko ko eton ka aku kata yer ko tingun ke menti aku ge kaji do ita apa kabu senoa na laku te abu e ne chini mena abu hatu di sumra ko asul ko abu eto er don ina ko
1: Iya.
2: Ita apa nalake itu tu abu haga ko kakolel kumbue, cik undi buah kabule pila, enggak apa ko kakolel buwe.
1: Iya.
2: Minta arga nina ko buwe itu akan order, minta arga abuwe, eri rege abuwe, iya tege bu asulina, tege mente itu akan order bu.
1: Itu akan.
2: Iya, ita apa abu seno lel kota negeri abu hasu dukure, na enggak apa ko lo kolel pel tanah, na bare ko lo.
1: Iya.
2: Na iya haga ko kolel metanam gojian rege, cik jaga gari kore, train kore, jana ko bayan rego.